0: क्लास तुम क्वाफी
1: निवासे चाम सोना फुमारे अच्छ मुलाना सोंसन तीनें नंप्रिस्ता अफतिये मिनिस्टर से या चुनिश मचारकार से तुंगा निम्न लापंतानां से या नाम फारेर वे राचुं प्रिस्ता नरो मगती चुमाजो न्यूनारे तीनें निश्चिसरारा इन्हें नहीं जाने निवासे रफामियास फुल दिमाग चुरवारी वियो तो नंदाला ने ना इजियान म्याचुनियाती Rione mamela fa de manaraka nany hanina hoanina zao tsisy tsony
2: sitotsy fotoana nyfameza tsintsombo zao azonao io fa zavatra tiana ambary reo zany a chauffeur sy receveur daholo zay reo a misy fady amanjanaka ny tsirairay avyko de ny zavatra mba ti takinay zany de hoe mba jerevana momba anay hoe aiza ho aiza le fanampihinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'le izy de mba tokony jerevana akaiky zany momba anay hoe aizahoaiza zay mamelo ma de manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso